प्रय हो गौड़ी महला पंजवा गुण कीर्त निद मोरी रहाओ तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग आस ओट प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है।

तो चूकी सगल कान लैनो जसम थान हा पै पावक पार प्राण हा निज कर तिस थान हा हर रस रसै मान हा लाथी तिस पुखान हा नानक सह समायो रे मना आसावरी महला पंजवा हर हर हर गुनी हा जपिय सह तुनी हा साधु रसन पनी हा शूटन बिद सुनी हा पाइय वड पुनी मेरे मना रहाओ खोज जनमुनि हा सर्व का प्रभ धनी हा दुलभ कल दुनी हा दुख बिनासनी हा प्रपूर्ण आसनी मेरे मना मन सो सेविय अलख अपेविय हा ता स्यों प्रीत कर हा बिनस ना जाए मर हा गुरते जान हा नानक मन मान्या मेरे मना आसावरी महला पंजवा एका ओट गहो हा गुर का शब्द कहो हा आग्या सत सहो हा मने निदान लहो हा सुख समाई है मेरे मना रहाओ जीवत जो मरे हा दुत्तर सो तरे हा सब की रेन होए हा निरपो कहो सोए हा मिटे अंदेसिया हा संत उपदेसिया मेरे मना जिस जन नाम सुख हा तिस निकट ना कदे दुख हा जो हर हर जस सुने हा सबको तिस मने हा सफल सो आया हा नानक प्रपाया मेरे मना आसावरी महला पंजवा मिल हर जस गाइये हा परम पद पाइये हा वा रस जो बिदे हा ताको सगर सिद्धे हा अन दिन जागया हा नानक वट भागया मेरे मना रहाओ संत भगत होइए हा दुरमत खोइए हा दस रेन होए हा व्यापै दुख ना कोए हा भगता शरण पर हा जन्म ना कदे मर हा अस्त्र से भय हा हर हर जिन जप लय मेरे मना साजन मीत तू हा नाम दृढ़ाए मुँह हा तिस बिन नाहे कोए हा मने अराध सोए हा निमख ना विसर हा तिस बिन क्यों सर हा गुर को कुर्बान जाओ हा नानक जपे नाओ मेरे मना आसावरी महला पंजवा कारण करन तू हा अवर न सुजै मुँह हा करै सो होइए हा सह सुख सोइए हा धीरज मन पय हा प्रभ कै दर पय मेरे मना रहाओ साधु संग में हा पूर्ण संज में हा जब ते छुटे आप हा तब ते मिटे ताप हा।

केते उदर भरन कह ताई, बिन हर भगत नाही सुख प्राणी, बिन गुर गर्भ ना जाई, ऐ जी काल सदा श्री उपर ठांडे, जन्म जन्म वहराई। साचे शब्द रते से बाचे, सतगुर बूझ बुझाई, गुर शरण आई जोहे ना साकै, दूत न सकै संताई, अवगत नाथ।

जह चित आवै सो थान सुहावा, जित वेला विसरै तां लागै हवा। तेरे जी तू सधी साथी, संसार सागर ते कढ दे हाथी। आवन जाना तुम ही किया, जिस तू राखै तिस दुख ना थिया। तू एको साहिब।